आले पनवाडले जाई गरी दे डोम बिला आले जे भाटी साले चाले गाला सेतागे समोरे